0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
5: कसं काय मंडळी?

tune in करीत आहात on Neon Urban Free. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत सुमंडी हो. देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावत मी रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्री वर 94, 95.6, 98.2 MHz ऑर एम फ्री आहे. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आणि जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता. कुणाचा वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठले निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता. बिंदा संकोच करायचं नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर. मेसेजेस आणि व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा आपण पाठवू शकता. फोन सुद्धा करा. उनका सौंदर्य का तुम्हें स्वसंजीस माझ्याशी बोला. गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. अप्रतिम वीकेंड चालू आहे मंडी हो आणि आज रविवार 23 ऑगस्ट आहे. पावन दिवस सुद्धा आहे. एकादशी आहे तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. एकादशी असल्याने तेव्हा विठ्ठल चरणी या कार्यक्रमाच्या शुभारंभी करणार आहोत. महेश काळे यांची सुमधुर आवाजात ऐकूया लहानपण देखा देवा. आस्वाद घेऊया.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी,
4: कसं काय मंडळी.
5: The best songs on the radio. This is my only favorite station.
6: RM3 Manoranjan Radio.

रसिक मंडळी बाप्पाच्या आगमनासाठी आणि गणेश चतुर्थीसाठी काही दिवस उरलेले आहेत आणि विशेषतः या आगमनासाठी आपण सगळेजण विशेषतः सर्व गणेश भक्तगण जोरदार तयारी करीत आहेत. कुणी तालीम, कुणी साफसफाई, कुणी बाप्पाची मूर्ती साकार करीत आहेत आणि या वातावरणात दम दम दमरू हे अप्रतिम गाणं तुमच्या सगळ्यांसाठी वाजवतो. सर्व गणेश भक्तांसाठी सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांचे मधुर आवाजात आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू प्रीती देव जी ऑफ कौंबिनवाणी यांचे सर्व परिवार जे आहेत, आंसी, आयुषी जी मुली आहेत आणि पती आनंद, आणि त्यांच्याकडे गणेश चतुर्थीसाठी तयारी चालू आहे आणि ते सगळेजण ट्यून इन करीत आहेत ऑन ऑल इन फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आस्वाद घेऊया.

0: शिवाला
1: रसिक मनु बापाच नाद चालूच ठेवूया. ऑरेंज फ्री वर कसं काय मंडळ कार्यक्रम चालू आहे आणि मंडळी हो गणेश चतुर्थी म्हटलं तर झाकरी नृत्य नृत्याची परंपरा तर अजून जीवित आहे मॉरिशसमध्ये. महाराष्ट्र कोकणामध्ये झाकरी किंवा बाल्यनृत्य या नावाखाली ओळखली जाते ही कला लोककला आहे आणि विशेषतः गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला या कलाकारांकडून नैवेद्य अर्पण केला जातो कलाच्या माध्यमातून. आज मॉरिशसमधील सर्व झाकरी कलाकारांसाठी हे स्पेशल गाणं मी दरेकेत करतो. उर्मिला दंगर आणि साथी कलाकारांच्या समुद्र आवाजात ऐकूया झाकडी गणाचे नमन.

रसिक न्यू मराठी संगीताचं बहर चालूच आहे रेडिओ मॉरिशसवर, रेडिओ मनोरंजनवर, विशेषतः आज ऑरम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. मराठी गीतांचं बहर चालू असल्याने तर मराठी ठेका तर व्हायलाच पाहिजे. रोहित रहूत आणि सोनाली सोनेवणी यांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता आणि विशेषतः आज

And yes, Manu, dedicating this song to Ashwin Kushnappa. मला वाटतं मागच्या आठवड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्व कृष्णाप्पा परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवत आहे. मेसेज आले फ्रॉम दितीश कृष्णाप्पा फ्रॉम माल्टा. थँक्यू फॉर ट्युनिंग आवर फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम.

रसिंग मंडी संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसाडी संडे वैशाली मादे विश्वजीत जोशी यांच्या समुद्र आवाजात फुलवंती या मूवी मधलं गाणं आहे मदन मंजरी आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे फॉर आज आनंदी हरी यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो अरुण फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा तसेच पाठवित आहे मुलगा अजय सून जे आहेत रवीना नाटवंडे जे आहेत हेशना कविलेश सर्व हरी परिवार ऑफ अंगेता आजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे घेऊया मदन मंजिरी

0: it on, baby.
1: कसं काय मंडळी?
2: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
1: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.

0: मंडियू कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे, चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 to 10 AM. नितीन बरोबर कार्यक्रम आहे, डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर. फोन सुद्धा करा, उनका सांगतो एका तुम्ही स्वसन जे समाजाशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. सध्या मी वाजवित आहोत सलील कुलकर्णी स्वानंदी सरदेशाई यांची मधुर आवाजात. ऐकूया दशावतार या मूवी मधलं गाणं आहे ऋतुचक्र, आस्वाद घेऊया.
1: मेरे

रसिक मंडळी हा लय भारी नाद चालूच ठेवूया रेमफ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे, 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. सो मंडळी सध्या प्रेमाचा नाद तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. हर्षवर्धन वावरी आणि सायली कांबळी यांचे समधुर आवाजात ऐकूया प्रेमाचा नाद खुला, फिरतीच्या नाद खुला, आस्वाद घेऊया.

एनएस म्हणजे कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, गाडीमध्ये आहात किंवा कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्युनिंग करत राहा ऑरम फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम चालू आहे, 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी.

साक्षी होलकर यांची समुद्र आवाजात हिली हिरे मोती या प्रीतम गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो आणि विशेषतः डेडिकेटेड इन दिस सॉन्ग टू श्री बाजीराव आज यांचा वाढदिवस आहे. ऑब्रेम फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. तसेच शुभेच्छा बातमी आहे जे सी मीराबाई राम रेहान रेहाना तानसी आणि हेमिशा आणि सर्व परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बातमी आहे. आस्वाद घेऊया हिरे मोती.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी।
3: आणि म्हणजे जी जी लोक विशेषतः समुद्र किनारी आहे या विकेंडचा आस्वाद त्या ठिकाणी करीत आहेत, यांच्यासाठी स्पेशली हे गाणं रोहित राऊत यांच्या मधुर आवाजात कोकणाची माणसं साधी बोली आस्वाद घेऊया, एन्जॉय करायचं आहे विकेंड हलवारपणे किंवा जास्त मस्तीमध्ये सुद्धा करायची आहे।

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी।
4: एनडीएस म्हणजे काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे। शिवाची गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम। आणि जी जी लोक ज्युन इन करीत आहेत ऑन ओनली ऑन ऑल एम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा स्पेशल गाणं आहे। लय भारी मूड मध्ये या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत, सुपर दुपर मूड मध्ये। या मूवी मधलं गाणं आहे आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांची समुद्रावर।

मजा आता है ज्यांना नाचण्याची इच्छा तुम्ही करू शकता बिंदास बरं का नाचा दाना तुमच्या सगळ्यांसाठी आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये टिल देन मंडी हो कुठे असाल तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे हॅपी संडे हॅपी वीकेंड टेक केअर आणि नमस्कार आमच्या कुटुंबाला.